0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
4: Kasa kai mandali?
6: मंडळी हो नमस्कार. कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात.

आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरेंज फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत. सो मंडळी हो, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ, ट्यून इन करा ऑरेंज फ्री वर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे 1 तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कुणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलं निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा. संकोच करायची नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा. औन कचौंदे कथमेस वसंजी समाजाशी बोला गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे आज. काही दिवसांपूर्वी खूप पाऊस होता आणि आज एकदम आकाशात सूर्य आमचा मित्र आलेला आहे. वीकेंड तर लय भारी असणार आहे. आज 5 सप्टेंबर अगदी लय भारी मूड मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत. नक्कीच काल कृष्णा जन्माष्टमी साजरी करण्यात आली. विशेषतः या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि कार्यक्रमाचे आरंभ ही कृष्णाच्या नावाने आपण करणार आहोत. आस्वाद घेऊया. जय जय राम कृष्ण हरी.

एनएस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. काल कृष्ण जन्माला आणि विशेषतः वैशाली सामंत, सोनू कक्कर आणि अवधूत गुप्ते यांचे समुद्र आवाजात आस्वाद घेऊया कृष्ण जन्माला.

0: रसिक मंडी हो महेश कारी यांचे सुमधुर आवाज आता हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. पंधरीच्या विठ्ठलाच्या चरणी हे अप्रतिम भगन अभंग आपण नक्कीच आस्वाद घेऊया. लहानपण देगा देवा आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू गणेश गौरी मंदिराचे सर्व सदस्यांसाठी यांच्याकडे आज पूजा आहे.
1: लहानपण देगा देवा
0: तसेच यांच्या दोन मुली जे आहेत तांचे आयुषी पती आनंद अनिराव आणि अनुष्का देवजी आणि मेसेज आलेल्या आहे. शुभेच्छा पाठवित आहे प्रीती देवजी ऑफ कॉम्बिनवा. थँक्यू फॉर ट्युनिंग ऑर इन फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम आस्वाद घेऊया.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी,
4: कसं काय मंडळी.
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
6: RM3 Manoranjan Radio.

0: करू
1: रसिक मंडळी हो, काहीच दिवस उरलेले आहे बाप्पाच्या आगमनासाठी। गणेश चतुर्थी काही दिवसात साजरी होणार आहे। फायनल तयारी जोरात चालू आहे बाप्पाच्या स्वागतासाठी। ऑरेंज फ्रीवर आणि तुमच्या घरोघरी बाप्पामय वातावरण करूया। सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांचे सुमधुर आवाजात ऐकूया दमदम दमरू।

इंग्लिश न्यूज फ्लोइंग द पीस ऑफ या कार्यक्रमासाठी आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या मधुर आवाजात हलवारपणे वीकेंडचा आस्वाद घेता घेता या गीताचा आस्वाद तुम्ही घ्या. जरा जरा मन खुलवते आस्वाद घेऊया.

0: it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: म्हणू कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन RM3. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि मंडळी हो एक्झॅक्टली 9:30 वाजेल ताल एफ एमवर. सो हाफ अन अवर टू गो. रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे. आणि वीकेंड म्हटलं तर तो थोडा आराम आणि जास्त मस्ती सुद्धा करायची आहे. आम्ही साथ देतो 10 PM. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस 5250-6200 वर, नाही तर फोन सुद्धा करा. उनकाच सौंद संजीस प्रीतीच्या नाद प्रेमाच्या नाद तुमच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आस्वाद घेऊया हर्षवर्धन वावरी आणि सायली कांबळी यांच्या सुमधुर आवाजात.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी, काय मंडळी.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: रसिक मंडळी मराठी गीतांचं बहर चालू आहे. कसं काय मंडळी कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी, आपलं दिवस एकदम रंगीत आणि धमाल करण्यासाठी मी आहोत 10 PM. स्टे ट्यून बरं का, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा रोहित रहूत आणि सोनाली सोनावणी यांच्या सुमधुर आवाजात तर मराठी ठेका तर व्हायलाच पाहिजे. आजवर घेऊया आपल्या सगळ्यांसाठी.

रसिक म्हणे कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ऑरियन फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 15 मिनिटं राहिलेल्या कार्यक्रमासाठी 10 पर्यंत आम्ही आहोत. बॅक टू द ओल्डीज, अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात रिमेक वर्षन ऑफ रुपेरी वाळूत आस्वाद घेऊया.

एनएसमन्यू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑरम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा शेवटचं गाणं आहे झिम्मा तू या

विमळ गाणं आहे. अमित राज, आदर शिंदे, वैशाली सामंत आणि साथी कलाकारांचीच मधुर आवाजात मराठी पोरी सगळ्या पोरींसाठी स्पेशल गाणं नक्कीच आम्ही वाजवतो. तुमच्या सगळ्यांसाठी आमची भेट होणार आहे मंडळीहून उद्या विशेषतः. परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम 9 to 10 AM उद्या सकाळी परत एकदा ट्यून इन करत राहा और एम फ्री वर. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.